0: वेणुधुणी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिहि एफएम 90.4 केएलई गणसू. संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 75 प्रथमं प्रार्थनां वदामः. ओ

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे रविवार 6 सप्टेंबर 2026. रविवार म्हणजे उत्साहाचा, सकारात्मक ऊर्जेचा आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा दिवस. आजचा सुविचार ऐकू. जिथे श्रद्धा असते तिथे अशक्यही शक्य होण्याची सुरुवात होते आणि जिथे देवाचं नाव असतं तिथे मनाला शांतता नक्कीच मिळते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहो. चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात 250 क्रिकेट बळीचा विक्रम झाला. पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयुब खान यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. ऑपरेशन ग्रँड स्लॅम ही त्यांची दिल्लीपर्यंत धडक मारण्याची योजना होती. पॅटर्न रणगाडे आणि सेबर जेट विमाने असलेल्या पाकिस्तानच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला व पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली. या युद्धात भारताने पाकिस्तानला सपाटून मार दिला. घटना आजचीच आहे. साल होतं 1965. दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेनरिक वरओर्ड यांची संसदीय बैठक चालू असतानाच भुसकून हत्या करण्यात आली. तीही आजच्याच दिवशी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत कसोटी क्रिकेट सामन्यात सर्वात पहिले 50 गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावे करणारे पहिले षष्टीरक्षक झाले. आता आजचे जन्मदिवस पाहू. यश जोहर हिंदी चित्रपट निर्माता यांचा जन्म आजचाच. बारकोडचे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ वाउडलँड यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार. राजा हरिश्चंद्र या पहिल्या मुखपटात त्यांनी भूमिका केली होती. त्यांचे चिरंजीव चंद्रकांत गोखले व नातू विक्रम गोखले अशा तीन पिढ्यांनी अभिनय क्षेत्र गाजवले. यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. बॅरिस्टर शरदचंद्र बोस स्वातंत्र्यसेनानी झुंजार पत्रकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली गणधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज आत्मविश्वास वाढेल, रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. वृषभ रास, कुटुंबासोबत आनंदाचा वेळ मिळेल, खर्च करताना थोडी काळजी घ्या. मिथुन रास, नवीन कल्पना सुचतील, संवादातून एखादा अचानक प्रश्न सुटू शकतो. कर्क रास, मन प्रसन्न राहील, अध्यात्माकडे ओढ वाढेल. सिंह रास, तुमच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळेल, आत्मविश्वास कायम ठेवा. कन्या रास, आज शांतपणे निर्णय घेणे फायदेशीर ठरेल, आरोग्याकडेही लक्ष द्या. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं व्यक्तिगीत ऐकत राहा गणधुनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली गणधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये गोडवा वाढेल, जुन्या मित्राची भेट होऊ शकते. वृश्चिक रास, महत्वाचे निर्णय घाईने घेऊ नका, संयम ठेवा. धनु रास, नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात, सकारात्मक राहा. मकर रास, मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील, आर्थिक बाबतीत नियोजन करा. कुंभ रास, आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल, नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे. आणि शेवटची मीन रास, मनातील चिंता कमी होतील, देवाचे नामस्मरण मानसिक शांतता देईल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा गणधोनी 90.4 FM KLE गणसू भक्त.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै, कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक, इतिहास व तत्वज्ञानाची व्यासंगी. त्यांना कन्नड, कोकणी, इंग्लिश, तुळू, संस्कृत, तेलुगू, तामिळ, मराठी, कन्नड, बंगाली, पर्शियन, पाली, उर्दू, ग्रीक, जपानी इत्यादी 25 भाषा येत होत्या. त्यांनी अनेक जपानी ग्रंथांचे कन्नडमध्ये भाषांतर केले. त्यांची आज पुण्यतिथी. सुरेश हरिप्रसाद जोशी आधुनिक गुजरातीतील प्रसिद्ध कवी, कथाकार व समीक्षक. त्यांनी काही भारतीय व परकीय साहित्यकृतींचे गुजरातीमध्ये अनुवादन केले आहे. त्यांची पुण्यतिथी आजच आहे. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. याचसोबत मनीषा निरोप घेतेय, पण जाण्यापूर्वी प्रत्येक सकाळ आपल्याला एक नवी संधी देऊन येते. काल जे झालं ते बदलता येत नाही, पण आज आपण काय करतो हे नक्कीच आपल्या हातात आहे. म्हणूनच आजचा दिवस तक्रारींमध्ये नाही तर कृतज्ञतेमध्ये घालवा. देवावर विश्वास ठेवा, मनात सकारात्मकता ठेवा आणि चेहऱ्यावर एक सुंदर हास्य ठेवा. यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसुख. नमस्कार.

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। H1N1 जो पुन्हा आता आलेला आहे आजार, जो खूप सारा पसरतोय आता, त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत। आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर माधव प्रभू, जे KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे डायरेक्टर ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस आहेत। सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे।
1: धन्यवाद, नमस्कार।
0: आज आपण H1N1 बद्दल बोलतोय। खूप म्हणजे मला वाटतं एक 1.5-2 वर्षापूर्वी हा आला होता रोग आणि मध्यंतरी नव्हता, पण पुन्हा आता हा आलेला आढळतोय आपल्याला आणि जवळपास 3,000 केसेस सध्या आहेत कर्नाटकामध्ये। तर काय आहे नेमका हा
1: H1N1? म्हणजे एक प्रकारचा इन्फ्लुएन्झा, आपण इन्फ्लुएन्झा व्हायरस म्हणून असतोय। त्याचे हे H1N1 नावाचे वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे स्वाईन फ्लू असेल, बर्ड फ्लू असेल। एच आणि एन म्हणजे हे अँटीजन्स असतात, म्हणजे न्यूक्लिअर अँटीजन आणि हेमग्लुटिनेशन अँटीजन। त्यामुळे प्रत्येक स्पीसीजचा एक वेगळा इन्फ्लुएन्झा व्हायरस असतोय आणि त्या प्रत्येकाला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण एच आणि एन, त्याचे जे अँटीजन असतात म्हणजे त्याचे जे कोड असतोय, त्याच्यावरती आम्ही त्यांना ऑर्गॅनिझमला आयडेंटिफाय करतो। मग असंच H1N1 H1H असं 5 वगैरे असे त्याची सिरीज येते। साधारणपणे H1N1 खूप दिवस आहे आपल्याकडे। हा व्हायरसचा गुणधर्म असा आहे की तो परत, म्हणजे एखादी आपल्याला इम्युनिटी आली की थोडे दिवस तो आपल्याला काही त्रास करू शकत नाही। खरं इव्हेंच्युअली काय होतं की H1 म्हणजे इन्फ्लुएन्झा व्हायरसला एक म्युटेशन, म्हणजे त्याच्या जीन्समध्ये थोडी फेरबदल होते आणि अशी फेरबदल झाल्यानंतर तो परत अँटीजेनिक होतोय, म्हणजे त्याचा शक्यता जी आजार पसरवण्याची आणि सिरियस आजार करायची जी शक्यता असते ती जास्त तीव्र होते। त्यामुळे असे हे म्युटेशन्स टाइम टू टाइम होत असतात। त्याच्यात अँटीजेनिक ड्रिफ्ट म्हणून एक असते आणि अँटीजेनिक शिफ्ट म्हणून असतं। अँटीजेनिक ड्रिफ्ट म्हणजे हे बदल जे आहेत जिनेटिक स्ट्रक्चरमध्ये ते हळूहळू होतात आणि अँटीजेनिक शिफ्ट म्हणजे सडनली एखादा मोठा बदल होतो जिनेटिक स्ट्रक्चरमध्ये। असा मोठा बदल झाला तर तो खूप इन्वेझिव्ह होतोय, व्हायरस जो असतोय तो खूप इन्वेझिव्ह होतोय आणि मग तशा परिस्थितीमध्ये एपिडेमिक्स, म्हणजे एखादं मोठी साथ येते त्या ह्याची व्हायरसची, तसंच झालेलं आहे। हा व्हायरस आपल्याकडे होता एवढे दिवस, कदाचित आपली इम्युनिटी चांगली होती, आम्ही वॅक्सिन्स घेतले होते, कारण आपलं नाहीतर आपल्याला छोट्या प्रमाणात होऊन गेला असेल। आता कदाचित त्याच्यामध्ये एखादा

0: म्युटेशन जर आलं तर तो आणि आणखीन त्याच्यात शक्ती येते, आणखीन तीव्र आजार आणि जास्त सिरियस आजार करायची.
1: मग आता जो आहे स्वाईन फ्लू, त्याची काय लक्षणं आहेत?
0: लक्षणं साधारणपणे सगळ्या फ्लूची एकसारखीच असतात.
1: बर.
0: सुरुवातीला जरा प्रोडर्मल सिंड्रोम असतात, म्हणजे अंग दुखतंय किंवा डोकं दुखतंय. त्याच्यानंतर सर्दी, ताप, अंगदुखी, खोकला, शेंबूड येणे, म्हणजे पांढराच असतोय. जर समजा इन्फेक्शन परत झालं तर तो पिवळा वगैरे होऊ शकतो, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर. आणि हे सगळे माइल्ड सिम्पटम्स असतात, म्हणजे सुरुवातीला हे सगळे सिम्पटम्स जसं कुठल्याही तापाला असतात तसेच सिम्पटम इन्फ्लुएन्झाला पण असतात. खरं कधी कधी म्हणजे एखाद्याची जर प्रतिकार शक्ती खूप कमी असेल अशा परिस्थितीमध्ये आणखीन सिरियस हे होऊ शकतात, म्हणजे निमोनिया होऊ शकतोय किंवा पूर्णपणे निमोनिया पसरला तर आपण त्याला ARDS म्हणतो, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, म्हणजे श्वास घ्यायला खूप त्रास होतोय, मग कोंडल्यासारखं वाटतंय आणि ऑक्सिजन कमी पडतोय. असं कमी झालं की मग आपल्याला एक कंडिशन म्हणजे रेस्पिरेटरी फेलियर, म्हणजे आपली जी श्वास घ्यायची जी प्रक्रिया असते त्याचे फेल होते, मग आपल्याला त्याच्यामुळे आपली मृत्यू सुद्धा होऊ शकते सिरियस केसेसमध्ये.
1: ओके. मग सर आता म्हणजे लक्षणं तर कॉमनच आहेत, म्हणजे आपल्याला आता बदललेलं वातावरण असलं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला सर्दी ताप येऊ शकतो किंवा अंगदुखी होऊ शकते. मग ही अंगदुखी, सर्दी, ताप, खोकला काय असेल ते आणि स्वाईन फ्लूमुळे झालेलं ह्याच्यामध्ये आपण कसा फरक समजावा आणि डॉक्टरला कधी व्हिजिट करावी?
0: क्लिनिकली असा काही फार फरक नाही आहे, म्हणजे इन्फ्लुएन्झा सारखेच आणखीन कित्येक व्हायरस आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यामुळे सुद्धा ताप येऊ शकतो. त्यामुळे स्पेसिफिक असं फक्त सिम्पटम्स वरती इन्फ्लुएन्झाचे कुठलेही सिम्पटम्स नाही आहेत.
1: अच्छा.
0: आणि 90% जास्त पेशंट्स मध्ये इन्फ्लुएन्झामुळे काही सिरियस होत नाही, म्हणजे साधारणपणे ताप, सर्दी, खोकला येऊन पेशंट बरा होतो. फक्त ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते, म्हणजे जसे आपले मधुमेहाचे रोगी आहेत किंवा खूप लहान वयाचं बाळ असेल किंवा एखादा वयोवृद्ध माणूस असेल, म्हणजे एल्डरली असेल, तर किंवा किडनीचे जे डायलिसिस वरती पेशंट असतात त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. डायबिटीज मी सांगितलं, HIV पेशंट्स असतात, ह्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी असते, त्यामुळे ह्या लोकांमध्ये तीव्र आजार होऊ शकतो. आता डॉक्टरला कधी भेटायचं म्हटलं तर एखादी सर्दी खोकला साधारणपणे 2-3 दिवसामध्ये रिझॉल्व्ह होतोय, त्याची एक सायकल असते, मॅक्झिमम 7 डेज पर्यंत एखाद्या सर्दी खोकल्याची सायकल असते. ह्यामध्ये जर ताप खूप वाढत गेला, म्हणजे खूप जास्त ताप असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा बेशुद्ध किंवा काही सेन्सोरियम मध्ये, म्हणजे एखाद्याची पूर्णपणे कॉन्शियस नसून विचित्र बोलायचं वगैरे असेल किंवा कॉन्शियसनेस कमी झाली असेल, असं ग्लानीमध्ये असेल असं वाटेल, अशा जर काही सिम्पटम्स असतील तर लगेच डॉक्टरला भेटलं पाहिजे.
1: मग याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे किंवा वयोवृद्ध असतील, मग गर्भवती महिलांनी काही विशेष काळजी घेतली पाहिजे का?
0: गर्भवती महिलांमध्ये सुद्धा सिरियस, आता तुम्ही कोविड जसं बघितला तसं गर्भवती महिलांमध्ये सुद्धा जरा तीव्र होण्याची शक्यता असते, नॉट इन ऑल केसेस, खरं थोड्या केसेसमध्ये असते, त्यामुळे ऍडिशनल काळजी त्यांनी पण घेतली पाहिजे. आता काळजी कशी घेतली पाहिजे तुम्ही विचारलं तर तुम्हाला त्याच्यासाठी आधी हे कळून घेतलं पाहिजे की समजून घेतलं पाहिजे की हा आजार पसरतोय कसा. कोविड सारखंच हा आजार सुद्धा ड्रॉपलेट, म्हणजे आपण जेव्हा शिंकतो किंवा आपण खोकतो त्यावेळी त्याचे जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात ते जेव्हा पसरतात तशाच्यानी एक तर पसरू शकतोय. दुसरा फोमाइट्स, म्हणजे कॉन्टॅक्ट, एखाद्याचं कुठेतरी पडलं असेल हे आपलं त्याचे जे ड्रॉपलेट्स आहेत ते कुठले पडले असतील आणि तुम्ही त्याला हात लावला आणि ते परत तुमच्या नाकाकडे किंवा डोळ्याकडे वगैरे गेलं तर त्यांनी हा पसरू शकतो, म्हणजे फोमाइट्स म्हणतो ना आपण तसं. मग ह्या दोनच अशा हे आहेत ज्याच्यामुळे इन्फ्लुएन्झा पसरू शकतो.
1: अच्छा.
0: काळजी कशी घ्यायची, म्हणजे एक तर जर कोणी शिंकत असेल, खोकत असेल, ताप असेल तर त्याच्यापेक्षा थोडं डिस्टन्स ठेवलं पाहिजे. आणि दुसरं आपले जे सर्फेसेस असतात, एस्पेशली गर्भिणी स्त्री असेल किंवा जस्ट डिलिव्हरी झाली असेल, लहान मूल असेल, तर सर्फेसेस कुठलेही त्याच्या आजूबाजूचे कायम साफच ठेवले पाहिजे, स्टेरिलाइज करून ठेवले पाहिजे. आणि त्यांना कुठलाही पेशंट असेल तर त्याच्यापासून जरा लांब ठेवलं पाहिजे.
1: मग पुन्हा आता मास्क वापरण्याची गरज आहे का?
0: मास्क वापरलेला हा बरा, इट इज प्रिव्हेंटिव्ह असतो. आणि फक्त मास्कच नव्हे तर हात परत परत धुतले पाहिजे जेव्हा आपण बाहेर जाऊन येतो किंवा कुठल्याही अशा सर्फेसेसना हात लावतो जिकडे गर्दीमधल्या एखाद्या माणसाला जरी असेल तर तो पसरवू शकतोय. त्यामुळे बाहेर जाऊन येताना हात पाय धुतले पाहिजेत आणि मास्क वापरला तर खूपच बरं, म्हणजे इनहेलेशन रूटनी जे ड्रॉपलेटनी होते ते त्याची शक्यता खूप कमी होते.
1: मग याच्या व्यतिरिक्त आणखीन काय म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याकडे आहेत?
0: अजूनही एवढ्या प्रमाणात आजार पसरला नाहीये की मास्क वगैरे कंपल्सरी करण्यात यावे, त्यामुळे सध्या तरी परिस्थिती अशी आहे की तुम्ही जर डिस्टन्स मेंटेन केला आणि हातपाय स्वच्छ धुतला

0: आणि जेव्हा पेशंट एखादा असेल, खोकत असेल, सर्दी असेल, त्याच्या समोर जाताना जर मास्क घातला तर काही एक्स्ट्रा करायची गरज सध्या नाही आहे. खरं जर समजा ह्याचं प्रमाण खूप वाढायला लागलं तर मग कदाचित आपल्याला मास्क कंपल्सरी करावा लागेल.
1: मग याच्यामध्ये सर आता लसीकरण उपलब्ध आहे का, आणि असेल तर मग ते कुणासाठी महत्वाचं आहे?
0: इन्फ्लुएन्झाला वॅक्सिन आहे. इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिन वर्षातनं एकदा दिलं जाते. प्रत्येक वर्षाला नवीन स्ट्रेन, म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं ना की त्याच्यामध्ये जिनेटिक म्युटेशन्स होतात, मग अशा म्युटेशन्सवरती मात करण्यासाठी त्या स्ट्रेन्स आयसोलेट केल्या जातात आणि त्याचं वॅक्सिन दरवर्षी तयार केलं जातं. साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरच्या काळात हे वॅक्सिन तयार केलं जातं आणि वर्ल्ड वाईड सर्क्युलेशन असते त्याचं. त्यामुळे ह्या वॅक्सिन ज्यांची इम्युनिटी कमी आहे, म्हणजे साधारणपणे जे लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, किंवा डायबिटीसचे पेशंट्स किंवा किडनी फेलियरचे पेशंट्स असतील, ह्या लोकांनी आवर्जून हे वॅक्सिन घेतलं पाहिजे. खरं एक प्रिकॉशन म्हणून 40 वर्षानंतर सगळ्यांनीच वॅक्सिन घेतलेलं बरं.
1: अच्छा, मग त्याचे काही साईड इफेक्ट्स होतात?
0: साईड इफेक्ट्स फार काही सिरियस नाही आहेत. खरं कुठल्याही लस जी असते त्याचे थोडेफार लोकल, म्हणजे जिकडे इंजेक्शन साईट असते तिकडे थोडं लाल होणे किंवा थोडं दुखणे किंवा एखाद दिवस ताप येणे, याचे त्याचे साईड इफेक्ट असतात, नॉट नथिंग सिव्हिअर. खरं ह्या वॅक्सिन्सना जर अलर्जी असेल त्याच्या कंपोनंट्सना तर मग त्याचे सिरियस अलर्जिक रिएक्शन होऊ शकतात. त्यामुळे कुठल्या व्यक्तीला जर हे वॅक्सिन घ्यायचं असेल तर पहिले आपली अलर्जीची टेस्ट केली पाहिजे आणि त्याच्यानंतरच वॅक्सिन घेतलं पाहिजे.
1: अच्छा, मग सर आता म्हणजे आतापर्यंत आपण म्हणजे हा कसा होतो, कसा पसरतो, काय काळजी घेतली पाहिजे याविषयी बोललो, पण एखाद्याला आता H1N1 झालाय तर त्यांनी काय केलं पाहिजे?
0: एक पहिलं तर घाबरायचं नाही, कारण कोविडमध्ये भीतीनेच खूप त्रास झाला.
1: होय ना,
0: H1N1 हा खूप काही सिरियस इफ युजली नसतो, अनलेस मी तुम्हाला सांगितलं की प्रतिकार शक्ती जर कमी असेल तर तो सिरियस होतो. डॉक्टरला भेटलं पाहिजे. बेसिकली H1N1 म्हणजे इन्फ्लुएन्झाचं ट्रीटमेंट काही नाही आहे. ओसेल्टामिव्हिर नावाची गोळी आहे, ते त्याच्यामुळे तीव्रता कमी होते इन्फ्लुएन्झाची. खरं अशी ट्रीटमेंट फार काही नाही आहे त्याला, सपोर्टिव्ह ट्रीटमेंटच आहे, म्हणजे हायड्रेट करणं, पाणी भरपूर प्यायचं, स्वतःला हायड्रेट ठेवणे, गरम कपडे घालणे, स्वतः स्वच्छ ठेवणे सगळं आपलं परिसर, आणि फ्रेश जेवण आणि फ्रेश पाणी वगैरे पिणे, हे सगळे सपोर्टिव्ह ट्रीटमेंटच घेतले पाहिजेत साध्या स्टेजेसमध्ये. आणखीन ओसेल्टामिव्हिरची गोळी घेता येते. खरं ती सुरू करायची असेल तर लवकर सुरू करावी लागते. आणखीन जर समजा सिरियस होत असेल तर मग आपल्याला जर श्वास कमी वाटत असेल किंवा असं छातीमध्ये असं पकडल्यासारखं वाटत असेल, असं काही होत असेल तर मग आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल तुरंत, आणि तिकडे आपल्याला सीपॅप किंवा व्हेंटिलेटरची कधी कधी गरज लागू शकते.
1: मग असं एखादं पेशंट असेल की ज्याला हे झालंय आता, तर त्यांनी म्हणजे किती दिवस काळजी घ्यावी आणि नंतर मग कधी आपल्या कामावरती म्हणजे रुटीन आपलं चालू करावं?
0: साधारणपणे ह्याचा जो पसर असतोय, म्हणजे जो हे असतोय, तो सिम्पटम्स सुरू होण्याच्या 1 दिवस आधी आणि सिम्पटम्स सुरू झाल्यानंतर 3 दिवसापर्यंत हा आजार पसरू शकतोय एखादा व्यक्ती जर त्याला झालं असेल तर. आणि मॅक्झिमम पिरियड ऑफ इन्फेक्टिव्हिटी इज 5 to 7 days, म्हणजे इन्फ्लुएन्झा होऊन 1 आठवड्यानंतर तो व्हायरस पसरत नाही एका व्यक्ती, म्हणजे ज्या इन्फेक्टेड पर्सन असेल त्याच्यापासून दुसऱ्या कुणाला पसरत नाही. त्यामुळे 1 आठवड्यापर्यंत हे सगळे प्रिकॉशन्स, मास्क घालणे किंवा क्राऊडेड प्लेसेसमध्ये जाऊ नये किंवा कोणी आपल्या आसपासला आजूबाजूला जर समजा इम्युनिटी कमी असेल, प्रतिकार शक्ती कमी, अशा लोकांच्या जवळ न जाता राहिलं पाहिजे.
1: मग सर याच्यामध्ये प्रतिकार शक्तीचा नेमका रोल काय आहे?
0: प्रतिकार शक्ती ही प्रत्येक माणसामध्ये असते आणि त्याला वॅक्सिन इज अ ट्रेनिंग फॉर द प्रतिकार शक्ती, म्हणजे एखादा फॉरेन अँटीजन आपल्या रोगाणू आपल्या बॉडीमध्ये घातला जातोय त्याच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती आपण इव्हॉल्व्ह करायला लागलोय. आपल्याला साधारणपणे प्रतिकार शक्ती ही असतेच खूपशा आहे ना. खरं काही रोगांमध्ये जसं की डायबिटीज, मी तुम्हाला जे सांगितले मग शिरो, त्या रोगांमध्ये प्रतिकार शक्ती कमी होते, कारण आपली जी आतली बॉडीची जी कपॅसिटी असते, जी नवीन सेल्स वगैरे तयार करायची, ती सेलची कपॅसिटी कमी झालेली असते खूप कारणांमुळे. त्यामुळे प्रत्येकाला प्रतिकार शक्ती ही असतेच आणि थोडंफार जेव्हा इन्फेक्शन होते तेव्हा आणखीन ही प्रतिकार शक्ती जास्त तीव्र होते आणि बॉडीला प्रोटेक्ट करते.
1: अच्छा, मग एखाद्याला जर H1N1 झाला असेल आणि तो बराही झालाय तर पुन्हा त्यांना होण्याची शक्यता असते का?
0: मी तुम्हाला तेच सांगितलं की H1N1 चे जे जिनेटिक म्युटेशन होत असतात, ड्रिफ्ट असतात किंवा शिफ्ट असतात, असं खूप ड्रास्टिक चेंज जर झालं तर बॉडी मध्ये इम्युन सिस्टम इज नॉट ट्रेन टू हँडल दॅट टाइप ऑफ इन्फ्लुएन्झा. अशा ह्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा इन्फ्लुएन्झा होऊ शकतो.
1: अच्छा,

0: ह्याच्यामध्ये सर सिरियस स्टेज काही आहे?
1: सिरियस स्टेज म्हणजे तेच, जर तुम्हाला धाप वाटत असेल, श्वास घ्यायला कोंडत असेल, म्हणजे तुम्हाला निमोनिया किंवा एआरडीएस होत असेल, ताप कमी होत नसेल, किंवा मेंदूला सूज चढून शुद्धीमध्ये आपली बेशुद्ध होऊ शकतो माणूस, किंवा एखाद्याच्या ग्लानीमध्ये जाऊ शकतो, किंवा असं काही झालं तर इट इज क्वाईट सिरियस.
0: मग अशा पेशंटनी काही खाण्यापिण्यावरती म्हणजे काही निर्बंध किंवा काही डाएट त्यांना स्पेशल?
1: सिरियस इन्फेक्शन झालं तर हॉस्पिटलमध्येच जायला पाहिजे, व्हेंटिलेटर लागू शकतो किंवा काही आय व्ही फ्लुइड्स वगैरे लागू शकतात. कमी म्हणजे जर नॉर्मल सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल तर काळजी म्हणजे तेच, तुम्हाला फ्रेश डिहायड्रेशन होता का माने, त्याच्यामुळे खूपसे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रॉल किंवा पाणी पित राहिलं पाहिजे, स्वतःला गरम ठेवलं पाहिजे, आणखीन नॉर्मल न्यूट्रिशियस फूड, फ्रेश फूड जेवलं पाहिजे. त्यावेळेला तेलकट आणि असं तिखट खारट वगैरे कमी खाल्लेलं बरं.
0: कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण आपल्या लिस्नरना H1N1 ला घेऊन काय मेसेज देऊ?
1: आम्ही H1N1 पेक्षाही भयंकर कोविड आजार बघितलेला आहे. H1N1 किंवा कुठल्याही आजाराला घाबरायची काही गरज नाही आहे. आपली प्रतिकार शक्ती खूप चांगली आहे. ज्यांच्याकडे प्रतिकार शक्ती नसेल त्यांनी आवर्जून इन्फ्लुएन्झा वॅक्सिन घ्यावं. काही सिम्पटम्स, खूप जास्त सिम्पटम्स असेल किंवा त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरकडे जाऊन मदत घ्यावी. म्हणजे ट्रीटमेंट जर लवकर सुरू केली तर पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो. कुठल्याही कारणाला घाबरायची गरज नाही आहे. डॉक्टर्स सदैव तुमच्या बरोबर आहेत. असं काही सिरियस झालं तर तुम्ही लगेच KLEला सुद्धा येऊ शकता. KLEमध्ये आपले आयसोलेशन वॉर्ड्स आहेत जिकडे आपण ट्रीटमेंट करून खूपशा पेशंट्सना घरी पाठवलेलं आहे.
0: थँक्यू सो मच सर या विषयावरती बोलण्यासाठी, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल
1: धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण KLE वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर माधव प्रभू आपल्या सोबत होते, जे KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे क्लिनिकल सर्व्हिसेसचे डायरेक्टर आहेत. त्यांना आपण ऐकलं H1N1 बद्दल त्यांनी खूप छान अशी माहिती दिलेली आहे आणि महत्वाची आहे. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे KLE वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार. आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OPD नंबर 16 येते. आज नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसू आणि आजच्या बालविश्व मध्ये आपण ऐकणार आहोत डॉक्टर रवी मराठे यांना. ते विश्व इन्स्टिट्यूट ऑफ पॉझिटिव्ह सायकोलॉजीचे डायरेक्टर आहेत आणि आजचा आपला विषय आहे मोबाईलचं व्यसन आणि लहान मुलं. या विषयावरती ते मार्गदर्शन करणार आहेत. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे.
1: नमस्ते.
0: आजचा आपला विषय आहे मोबाईलचं व्यसन आणि लहान मुलं. एकंदरीतच लहान मुलं हे मोबाईल वापरण्याचं प्रमाण खूपच वाढलंय. मग त्याची कारणं अनेक असू शकतात, पण सुरुवात आपण करूया की म्हणजे लहान मुलं इतकं मोबाईल वापरतं मग त्याच्यामुळं खूप नुकसानही होतं, मग खरंच इतका मोबाईल वाईट आहे का?
1: मोबाईल अजिबात वाईट नाही आहे. मोबाईल हे आपल्याला आधुनिक क्रांतीमुळे दिलेलं एक प्रकारचं वरदान आहे. आपण कसा मोबाईल वापरतो त्याच्यावरती अवलंबून आपण काय काय करू शकतो बघा. मोबाईलमुळं एक तर आपण लोकांच्या संपर्कात राहू शकतो, फोन करून किंवा ईमेल करून, चॅटिंग करून. दुसरी गोष्ट, आपण आपल्या वागण्याला आणि सगळ्या गोष्टीला शिस्त आणू शकतो की अनेक प्रकारच्या लिस्ट निर्माण करणं, याद्या निर्माण करणं, त्याप्रमाणे कामं करणं किंवा कॅलेंडर वापरणं, ह्या गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यानंतर मोबाईल आपलं मनोरंजन पण करतं. अनेक ठिकाणची चांगली चांगली नाटकं म्हणा किंवा गाणी म्हणा आपण ऐकू शकतो. त्याच्याचबरोबर आपल्याला एक मोबाईल तुमच्याकडे असला तर घड्याळाची गरज नाही, अलाराम होऊ शकतो त्याच्यात. त्याच्यानंतर ॲड्रेस बुक, जे अनेक लोकांचे पत्ते म्हणा, फोन नंबर म्हणा साठवून ठेवायचे, त्या गोष्टी ह्याच्यात घडू शकतात. त्याच्यानंतर नोटपॅड, म्हणजे एखादी काहीतरी आपल्याला नोट करायची, पटकन आपल्याला काहीतरी आठवलं लिहून ठेवायचं तर पटकन आपण त्याच्यात लिहून ठेवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅमेरा. मोठा मोठा कॅमेरा आता अवजड घेऊन फिरायची गरज नाही आहे. छोट्याशा मोबाईलमध्ये हजारो लाखो फोटो तुम्ही घेऊ शकता आणि गुगलला तुम्ही अपलोड करू शकता. तर हे एक प्रकारचं वरदानच आहे आपल्याला. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे ॲप्स आहेत, ॲप्समुळं आपण घरबसल्या पेमेंट करू शकतो, लाईट बिल भरू शकतो, फोन बिल भरू शकतो. त्याच्यानंतर आपण मॅप्स बघू शकतो, कोणाला विचारायची गरज नाही. कुठल्याही माणसाच्याला भेटायला जाताना किंवा गुगलमध्ये माहिती मिळवू शकतो, डिक्शनरी मिळवू शकतो. त्याच्यानंतर यूट्यूब चॅनलमधून आपल्याला प्रत्येक गोष्ट कशी करायची, कशी शिकायची आपण समजू शकतो. आणि आपण तुमच्या जुन्या मित्रमैत्रिणीशी देखील कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो.
0: नक्कीच.
1: तर मोबाईल ही आपल्याला मिळालेली एक देवाची देणगी आहे असं समजूया आपण. पण त्याचा उपयोग लहान मुलांसाठी आपण जेव्हा करतो तेव्हा काहीतरी गडबड होते. ती काय गडबड होते नेमकं आपण बघूया आता.
0: हो ना, मी तेच विचारणार होते की पालकांच्या अशा बऱ्याच तक्रारी येतात की मूल आपलं म्हणजे लहान मुलं आहे ते मोबाईल खूप वापरतं. म्हणजे जवळजवळ 6-7 महिन्यापासूनची जी मुलं आहेत त्यांच्या हातातसुद्धा आता मोबाईल दिला जातो. मग त्याची कारणं काय असू शकतात?
1: मुख्यतः कारणं अशी आहेत की मोबाईल जेव्हा एका छोट्या मुलाच्या हातात दिला जातो तो तर एक आजी आजोबा किंवा आई बाबा देणार.
0: हो,
1: मग का दिला जातो? तर ह्याच्या मागची आपण थोडीशी मानसिकता आणि भावनिकता जरा लक्षात घेऊया. एखादं बाळ रडत असतं किंवा खूप दंगा करत असतं, त्रागा करत असतं, त्यावेळेला त्याच्या हातात जर मोबाईल दिला तर एखादा स्विच तर आपल्यासारखा तो मुलगा गप्प बसतो आणि खेळायला लागतो, हसायला लागतो, खिदळायला लागतो. हा मुद्दा नंबर एक झाला. दुसरा मुद्दा आहे की एखादं मूल ज्या वेळेला मोबाईलमध्ये बघत राहतं एकटक तर आपल्याला असं वाटतं की किती एकाग्रता आलेली आहे, किती कॉन्सन्ट्रेशन आलेले आहे आणि आपलं मूल किती छान प्रकारे ते बटनं दाबतं आणि फॉरवर्ड करतं, बॅक करतं आणि नवीन नवीन व्हिडिओज करतं. म्हणजे इतक्या छोट्या मुलाला इतकी बुद्धिमत्ता आहे असा आभास निर्माण होतो. ही बुद्धिमत्ता दिसत नाही पण आभास येतो आपल्याला. अरे, आपल्याला वाटतं की मोबाईल दिल्यामुळे माझं मूल स्मार्ट व्हायला लागलेलं आहे. दुसरी गोष्ट असं वाटतं की एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. अति चंचल मुलं असतात, ती हातात मोबाईल दिला की कॉन्सन्ट्रेशन इकडे बसून राहतात. त्याच्यामुळं अजून एक महत्त्वाची गोष्ट की शांतता. घरात दंगा आहे, बाबा मोबाईल आता दिला की पोरगं घरात आहे की नाही हेही समजत नाही, इतकं शांतपणा येतो आणि किरकिर करत नाही. ह्या सगळ्या कारणासाठी पालक कदाचित बाळाला मोबाईल देत असतील. दुसरा एक मुद्दा ह्याच्यातला की अनुकरण. जसं की आपण लोकांचं बघून अनुकरण करतो तसं आजकाल जगात सगळीकडेच चाललेलं आहे की छोट्या मुलांचा आता मोबाईल देणं तर आपण नाही दिलं तर आपणच पालक चुकीचे आहोत की काय अशी शंका किंवा भीती वाटून देखील हातात मोबाईल दिला जातो.
0: म्हणजे एकंदरीत मुलांना मोबाईलची सवय लावण्यापाठीमाग पालकच जबाबदार आहेत.
1: अंशतः असं म्हणेन की पालक जबाबदार आहेत पण त्यांचा नाईलाज पण होतो कधी कधी. तो काय होतो कसा होतो आपण पुढे बघणार आहोत, पण हो, पालकच खूपदा जबाबदार होतात त्याच्यात.
0: पण जसं तुम्ही सांगितलं की लहान मुलांना आपण म्हणजे रडत असलं की मोबाईल दिला की तो शांत बसतो, मग असा म्हणजे एकदम लगेच रिझल्ट मिळतो मोबाईल हातात दिल्यामुळं?
1: हो, रिझल्ट खूप लगेच मिळतो. जसं की मॅजिक झाल्यासारखा, जादू झाल्यासारखा रिझल्ट मिळतो आपल्याला. आता इथं पालकांनी किंवा सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं, आपल्याला शॉर्ट टर्म रिझल्ट पाहिजे, आत्ताच्या आत्ता अर्जंट रिझल्ट पाहिजे की आपल्याला लॉंग टर्म फायदा पाहिजे, पुढचा फायदा पाहिजे आपल्याला. बरोबर ना. एक साधं दुसरं उदाहरण देईन, फोन करून हॉटेलमधनं जेवण मागवणं हे सोपं आहे. गृहिणीला काम नाही, काही कंटाळा नाही, कटकट नाही, गरम गरम जेवण येतं, ते आत्ता बरं वाटतं. पण नंतर तब्येतीच्या दृष्टीनं आर्थिक शारीरिक मानसिक बरोबर आहे का, किंवा ही गोष्ट तुम्ही कंटिन्युअस करू शकाल का, नाही करू शकणार. तशा ज्या गोष्टी आपण पटकन करतो, पटकन मिळतात, त्या जरी सोप्या आनंददायी किंवा झटपट होणाऱ्या वाटल्या तरी त्याचे दूरगामी परिणाम वाईट होत असतात, तर ते आपण लक्षात घ्यायला पाहिजेत.
0: अच्छा, मग असं मोबाईल खूप वापरल्यामुळं काय वाईट परिणाम होऊ शकतात?
1: मोबाईल खूप वेळ वापरल्यामुळं किंवा थोडा वेळ किंवा खूप वेळ हातात मोबाईल दिल्यामुळं अनेक गोष्टी घडू शकतात. काय काय घडतात ते शांतपणे आपण बघूया. एकीक एक गोष्ट लक्षात घ्या. आपण मोबाईल देतो मुलाला की त्याला शहाणं करण्यासाठी, पण असं आता रिसर्चमध्ये सिद्ध झालेलं आहे की मोबाईल हातात मिळाल्यानंतर ते विशिष्ट रेज येतात किंवा त्या प्रकारचं ज्याप्रमाणे ते एक प्रकारचा फोकस होतो त्या स्क्रीनवरती, त्याच्यामुळं मुलाच्या किंवा मुलीच्या मेंदूची वाढ थांबते किंवा स्लो होते. दुसरी गोष्ट, सोशल डेव्हलपमेंट जी असते म्हणजे सामाजिक लोकांशी देवाणघेवाण करायची असते, की एक छोटं बाळ 9-10 महिन्याचं लोकांशी बघून हसणं बोलणं किंवा हा काका हे काकू आणि कोणीतरी त्यांच्याशी बघणं, त्यांना त्यांच्याशी इंटरॅक्ट करणं, ह्या ज्या सोशल डेव्हलपमेंट्स आहेत त्या सोशल डेव्हलपमेंट्स होत नाहीत. त्याच्यानंतर खूपदा असं होतं की समोर मोबाईल आहे म्हटल्यावरती खाणं कितीही पोटात जातं किंवा खाल्लं जातं, किती भरवेल तेटवतो ते मूल खायला लागतं. आणि त्याच्यामुळं आजकाल असं लक्षात झालेलं आहे की अमेरिकेत आणि US UK जे रिसर्च झालेलं आहे त्याच्यात एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ह्या प्रकाराने ओबेसिटी म्हणजे स्थूलता वाढते. आत्ता जे जगभराचं प्रमाण आहे, अमेरिकेतला प्रत्येक दुसरा माणूस हा ओबेस आहे. भारतात देखील प्रमाण ते 30-35% आहे. आजकाल आपण जे बघतो की त्याची मुळं पाळं आपण बालपणी रुजवत असतो, त्याच्यामुळे ओबेसिटी येते. त्याच्याच बरोबर मोबाईलचे जे अनेक दुष्परिणाम आहेत त्यांना देखील हे मूल सामोरं जातं. तर मोबाईलचे दुष्परिणाम आपल्याकडे भरपूर आहेत. मी यादी वाचेन, तुम्हाला बघून शॉक होईल किंवा तुम्हाला धक्काच बसेल की हे काय असं होऊ शकतं का मोबाईलमुळं. एक म्हणजे पाठीचे मानेचे प्रॉब्लेम येऊ शकतात. खूप वेळ मान एक प्रकारे ठेवल्यामुळं पाठीचे किंवा मानेचे व्यायाम येऊ शकतात. असा रिसर्च झालेला आहे की मोबाईल वापरताना किंवा आयपॅड किंवा टेक्स्ट वापरताना मानेवरती आणि तुमच्या मणक्यावरती 20 किलोचं प्रेशर पडतं.
0: बापरे.
1: हां, दुसरी गोष्ट, नर्व डॅमेज होऊ शकतं. आपल्या ज्या नर्व्ज आहेत ना बोटाच्या पाठीच्या, नर्व्ज डॅमेज होऊ शकतात. त्याच्यानंतर झोप डिस्टर्ब होऊ शकते. त्या स्क्रीनमधनं जो निळा लाईट येतो त्याच्यामुळे आपली झोप डिस्टर्ब होऊ शकते. त्याच्यानंतर डोळे खराब होऊ शकतात, ऐकण्यात प्रॉब्लेम होऊ शकतात, आणि ते जे रेडिएशन येतं त्याच्यातनं त्याच्यामुळे आपल्याला अनेक प्रॉब्लेम घडू शकतात. त्याच्यानंतर असं म्हटलं जातं, अगदी छोट्या मुलात नाही आहे पण जरा वाढलेल्या मुलात अँग्झायटी किंवा डिप्रेशन म्हणजे अस्वस्थता किंवा डिप्रेशन, उदासीनपणा येऊ शकतो. तेही आपल्याला दिसतं ज्यावेळेला एखाद्या मुलाच्या हातातला 3-4 वर्षाच्या मुलाच्या हातातला आपण मोबाईल काढून घेतो, त्याला तो डिप्रेस होतो, तो एकदम खिन्न होतो, त्याला काय करावं समजतच नाहीये. हा प्रकार घडायला लागतो. म्हणजे एक लक्षात घ्या की मोठा धोका आपण होऊन मुलाला हातात मोबाईल देऊन आपण मागवून घेतल्यासारखा येतो. आपण पैसे देऊन किंवा आपण त्याला हातात देऊन एक प्रकारचा त्याचं नुकसानच करतो, हे पालकांनी लक्षात करून घ्यावं.
0: अच्छा, म्हणजे एवढे सगळे परिणाम होऊ शकतात मोबाईल वापरल्यामुळे. आणि एक तर धक्कादायक गोष्ट ऐकायला मिळाली की जास्त वेळ आपण मोबाईलकडे बघितल्यामुळं मणक्यावरती आपल्याला 20 पडल्यामुळं. आणि एक तर धक्कादायक गोष्ट ऐकायला मिळाली की जास्त वेळ आपण मोबाईलकडे बघितल्यामुळं

0: मणक्यावरती आपल्याला 20 किलोचं ओझं पडतं, म्हणजे किती वाईट परिणाम होतात. आणि लहान मुलांना तरी ते सहजच होतील लगेच.
1: मणक्यावरती रेटिनावरती फरक पडतो, डोळ्याच्या बघायची असते त्याच्यावरती परिणाम होतो, नर्व्ह वरती परिणाम होतो, इवन ब्रेन मेंदूची वाढ देखील कमी होते. आणि एक लक्षात घ्या तुम्ही सगळे जण की 90% आपल्या मेंदूची वाढ बाळाची पहिल्या वर्षात होत असते आणि त्याच्यानंतर उरलेले 10% 5 वर्षापर्यंत होत असते. म्हणजे 5 वर्षाला मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते आणि 5 वर्षानंतर फक्त तो मेंदू विकसित होतो. म्हणजे ज्याच्या काही पेशी आहेत त्या 5 वर्षापर्यंतच होऊ शकतात. समजा तुम्ही त्याला सतत मोबाईल किंवा या प्रकारच्या गोष्टी द्यायला लागलात तर त्याच्यामुळे काय करते की मेंदूची वाढ कमी होते. मेंदूची वाढ कमी झाल्यानंतर त्याच्यानंतर जो इंटेलिजन्स आहे तुमचा किंवा एखादी गोष्ट करणं आहे, धमक आहे किंवा विद्वत्ता आहे किंवा बुद्धिमत्ता आहे ह्याच्या ह्याला देखील फरक पडू शकतो. म्हणजे एक मोबाईलमुळं हे बघा, मोबाईल आपण मोबाईल म्हणून इथं वापरत नाही, आपण दुसऱ्यासाठी वापरतो. जे मी पहिल्यांदा सांगितले कार्यक्रमाच्या सुरुवातीला की हे मोबाईलचे फायदे आहेत, पण आपण त्याच्यासाठी तो वापरतच नाहीये ना. कशासाठी वापरतोय? आपण वापरतो तो रिंगटोन ऐकवण्यासाठी, आपण वापरतो तो व्हिडिओ बघण्यासाठी, आपण वापरतो तो गेम खेळण्यासाठी. बरोबर, गेम, युट्यूब बघणं किंवा रिंगटोन ऐकणं किंवा गाणी ऐकणं, ह्याच्यामुळं नुकसान होतं ते ह्याच्यामुळं होतं. नुकसान होतं मोबाईलमुळं होत नाहीये. लक्षात येतं का? जसं की मी म्हणेन की इलेक्ट्रिसिटी आहे, आपला विद्युत प्रवाह आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदे होतात. पण उघड्या वायरला जर तुम्ही हात लावला तर शॉक लागणार तुम्हाला. आता जे जग चाललेलं आहे, आता जो तुम्ही कार्यक्रम ऐकताय माझा, तो पण विद्युत शक्तीमुळे किंवा इलेक्ट्रिसिटीमुळेच ऐकायला लागलेला आहे ना. सेलमध्ये असेल किंवा बॅटरी असेल किंवा तुमच्या घरचा रेडिओ ऐकत असाल तुम्ही, तो इलेक्ट्रिसिटीमुळेच ऐकायला लागलेला आहे. म्हणजे हा इलेक्ट्रिसिटीचा जसा फायदा आहे, पण ओपन वायरला जर तुम्ही हात लावले तर तुम्हाला शॉक लागणार. तसा मोबाईल चुकीच्या पद्धतीने वापरला तर नक्कीच तुम्हाला त्याचा त्रास होणार. हे लक्षात घ्या, मोबाईल वाईट नाही आहे, मोबाईल वापरण्याची पद्धत चुकीची आहे म्हणून त्याचा त्रास होतो आपल्याला. हे खूप पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे.
0: मग यावर ते काय उपाय सांगाल आता?
1: उपाय तर आहेत भरपूर, पण असे झटपट उपाय नाही होणार.
0: एक तर
1: आपल्याला हा त्याला वेळ लागणार. का वेळ लागणार? कारण एक प्रकारची सवय लागलेली आहे. मुलाला म्हणा किंवा पालकांना म्हणा किंवा घरच्यांना एक प्रकारची सवय लावलेली आहे, तर ती एकदम काढणं कठीण होतं.
0: बरोबर.
1: आता एखाद्या मुलाला मोबाईल जर सवय लागते तर त्याला ही नुसतीच सवय आहे का त्याला आणि काही बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत?
0: कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेते. ब्रेक नंतर पुन्हा आपण रवी मराठे यांना ऐकणार आहोत. तुम्ही कुठे जाऊ नका, एकत्र वेणुधुनी 90.4 KLE कनेक्ट.

0: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसू आणि बालविश्वमध्ये आपण ऐकतोय डॉक्टर मराठे यांना.
1: समजा ऐकण्यात प्रॉब्लेम आहे, डोळ्यांचे बघण्यात प्रॉब्लेम्स आहेत, किंवा लर्निंग डिफिकल्टीज आहेत त्याला, किंवा त्याला समजत नाही आहे, असा जर प्रकार असला तर ते मूल मोबाईलकडे आकर्षित जास्ती होतं. किंवा बुद्ध्यांक कमी जास्ती असला तरी ते मूल आकर्षित होतं. तर त्याला स्टिम्युलेशन मिळतं का, त्याला दुसरा काही आजार आहे का, हे बघणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, पालकांची मानसिकता चेक करणं, पालकत्वाची पद्धत की आपण मुलाला कसं वाढवतो. तर त्याच्यात फक्त मुलाला कपडा लत्ता दिला, दोनला खायला दिला म्हणजे आपण पालक नाही झालो. तर त्याचं पालन पोषण करणं, त्याला एक शुद्ध नागरिक बनवणं, ह्याच्यासाठी आपण बरोबर काम करतोय का, आपल्याला काय करायला पाहिजे ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि हे ठरवण्यासाठी देखील अनेक चाचण्या आपल्याकडे आहेत की त्याच्यामुळे आपल्याला समजून येतं की माझं पालकत्व चुकीचं आहे का, ते बदलायला पाहिजे का. फक्त मोबाईलपुरतं पालकत्व बदलून उपयोग नाही आहे, पूर्णच पालकत्व बदलणं किंवा त्याच्यात आमूलाग्र बदल घडवणं खूप महत्त्वाचं आहे. हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत फक्त मोबाईलचा उपयोग नाही आहे. कारण अशी गोष्ट आहे लक्षात येतं आपल्याला, ठीक आहे छोट्या मुलापासून तुम्ही मोबाईल लपवून ठेवाल, पण तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या कामासाठी, व्यवसायासाठी आणि कशासाठी मोबाईल लागणार,
0: हो ना,
1: कधीतरी बघायला लागणार, तो दिसणार, म्हणजे परत घरात आकारतंड होणार, मारामारी रडारडी होणार, मग ह्याच्यातनं कसा मार्ग काढायचा. तर त्याच्यासाठी प्रत्येकाला मेड टू ऑर्डर असा एक प्रकार असतो. मेड टू ऑर्डर असं म्हणजे प्रत्येकाच्या मुलाची परिस्थिती, आईवडिलांची, आजी आजोबाची परिस्थिती वेगळी असते, तर त्यांना प्रत्येकाला आपण वेगवेगळ्या प्रकारे काउन्सिलिंग करायला लागतं. तरी देखील थोडक्यात मी एक 4-5 मुद्दे सांगेन की ते आपण वापरायला आज देखील सुरुवात करू शकाल.
0: बर.
1: की त्याच्यामुळे आपल्याला मोबाईलपासून मुलाला परावृत्त करता येईल. तर ते मुद्दे कुठले ते आपण थोडेसे बघूया. पहिला मुद्दा, आपल्या छोट्या मुलाच्या समोर मोबाईल वापरणं शक्यतो टाळा.
0: पालकांनी
1: अगदी छोट्या 6-5 महिन्याच्या मुलाला पासून, पण ते अगदी ज्युनियर सिनियर केजीच्या मुलांच्या समोर. आणि जरी मी मोबाईल वापरला तर हा मोबाईल मी कशासाठी वापरतोय, तर ऑफिसच्या कामासाठी किंवा कुठल्या तरी एखाद्या ऑफिशियल कामासाठी वापरतोय असं जर सांगितलं की त्याच्या समोर जर मोबाईल फोन वापरला नाही, त्याला मोबाईल फोन दिसला नाही, तर त्याला त्याच्याबद्दल अट्रॅक्शन होणार नाही. तर कटाक्षिणी नंबर एक म्हणजे मोबाईलचा फोन त्याच्यासमोर करणं टाळा. दुसरा मुद्दा आहे तो, आपल्याला असं वाटतंय की मुलाला आपण शिकवतोय, गाणी शिकवतोय, आपण ABCD शिकवतोय, राईम शिकवतोय किंवा नंबर शिकवतोय, बरोबर ना. त्याच्यासाठीच आपण त्याला व्हिडिओ दाखवतोय की बघ माझा मुलगा किती छान गाणं म्हणायला लागला किंवा तो किती छान नाच करतो. आता ह्याच्यातल्या दोन कॉम्पोनंट याचा अर्थ, एक म्हणजे ऑडिओ म्हणजे ऐकणं, श्राव्य म्हणतो त्याला, आणि एक दृश्य म्हणजे बघणं. आता श्राव्य जे आहे ते ऐकण्यामुळं नुकसान कमी आहे किंवा नुकसान नाही आहे. म्हणजे एखादं तुम्हाला राईम सांगायचं आहे, एखादी गोष्ट सांगायची आहे किंवा एखादी कविता पाठ करून घ्यायची आहे, तर त्याचा ऑडिओ म्हणजे फक्त जर शब्द असले तर त्याच्यासाठी त्याला ॲडिक्शन होणार नाही किंवा त्याची सवय लागणार नाही. तो शब्द ऐकेल, आपलं आपलं काम करताना तो शब्द ऐकेल, पण व्हिडिओ बघताना काय होतं, त्याला कॉन्सन्ट्रेशनने फोकस करून ते बघावं लागतं आणि त्यावेळेला सगळ्यात डोक्यात बिंदूमध्ये लोचा होतो. तर आपण ऑडिओ वापरू शकतो. 2 नंबर. 3 नंबर, मुलाला वेळ द्यायला पाहिजे, कारण मुलगा आपल्याला काहीतरी प्रश्न करतो, त्याच्यावर खेळायला पाहिजे, त्याच्याबरोबर राहायला पाहिजे, किंवा त्याचं जे काही हाताच्या करामती आहेत किंवा कसरती आहेत त्याला शिकवायला पाहिजे. पोटात पेन्सिल देऊन ABCD हे चार्ट वाचून दाखवणं, फळं दाखवणं, ह्या गोष्टी म्हणजे एकंदरीत मुलाच्या बरोबर आपण वेळ घालवायला पाहिजे. आता हे हा वेळ तुमचा वेस्ट नाही आहे, ह्याला आपण माझा वेळ फुकट गेला नाही आहे म्हणायचं, हा वेळ आपण इन्व्हेस्ट करतो मुलात, कारण आपल्याला त्याला घडवायचं आहे, हो ना. हां ठीक आहे, प्रत्येक पालकाला कामं असतात, ऑफिस असतं, ऑफिसमधून माणूस दमून आलेला असतो, तरी देखील पाळीपाळीनं किंवा थोडासा प्लॅनिंग करून आपण मुलाला क्वालिटी टाईम म्हणतो. आपण त्याला क्वालिटी टाईम ह्याचा अर्थ घरी आल्यानंतर मुलाला मांडीवरती घेऊनच बसा असं नाही म्हणत आहे, की बाजूला बसून पण आपण हसत खेळत बोलत पण त्याच्याशी संभाषण करू शकतो, संवाद साधू शकतो किंवा खेळू शकतो. 4th मुद्दा आहे, आपण घरच्या लोकांशी, नेबर्सची किंवा आपल्या शेजाऱ्यांशी, आजी आजोबांशी, काका काकूंची मदत घेऊ शकतो. समजा तुमची जॉईंट फॅमिली आहे, ज्या व्यक्तीला, ज्या स्त्रीला वाटतं की मी शिकवू शकते तर तिने शिकवावं 2-3 मुलांना, आणि ज्या व्यक्तीला वाटतं की मी स्वयंपाक चांगला करू शकते तिने स्वयंपाक करावा. म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो, कामाची वर्गवारी करतो म्हणतो आपण, वर्गीकरण, हो ना, विभागून घेणं, कामाचं विभाजन झालं आपलं, तर आपल्याला क्वालिटी टाईम देता येतो, आपल्याला मुलाशी बोलता येतं, थोडंसं अगोदर प्लॅनिंग केलं तरी आपल्याला वेळ काढता येतो, तर ह्या गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात रोल मॉडेल, आपण त्याला रोल मॉडेल म्हणतो. कसं असतं माहिती आहे का, मूल म्हणतं मी मुलगी म्हणते मी आईसारखी होणार, आईसारखी साडी नेसणार. मुलगा असं होतं म्हणतो नाही मी मोठा स्कूटर करणार, गाडी करणार आणि बाबासारखं ऑफिसला जाणार. असं त्यांची स्वप्न असतात, ते तुमच्याकडे एक प्रकारचा आदर्श म्हणून बघत असतात. तर सतत तुमच्या एका हातात फोन आहे आणि एका हाताने तुम्ही कामं करताय हे जर दृश्य त्याला दिसलं, तर त्या मुलांनी काय करायला पाहिजे किंवा तो काय करायला बघेल, हो ना, तुमच्यासारखाच तो व्हायला बघेल. की हातात फोन पाहिजे, मोठेपणाचं लक्षण म्हणजे काय की एक हातात फोन पाहिजे, फोनवरती बोलायला पाहिजे किंवा फोनवरती सतत बघायला पाहिजे, हा आदर्श मिळणार त्याला. तर तो हा आदर्श जरा बाजूला करायला पाहिजे आपण. तर हे आपले ढोबळ झाले, म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही आज करू शकता. पण प्रत्येक पालकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येक मुलाची परिस्थिती वेगळी असते, हो ना. अनेक मुलांना कदाचित काउन्सिलिंग लागतं, आई वडिलांना काउन्सिलिंग लागतं, कदाचित थोडेसे औषधं द्यावी लागतात. हं, प्रोटीनची डिफिशियन्सी झाली किंवा आयर्नची डिफिशियन्सी झाली तरी कॉन्सन्ट्रेशन होत नाही, फोलिक ऍसिड कमी पडलं तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे जर असलं बाळात, तर आपण उगीचच मोबाईल वरती दोष न देता मुख्य आहार आणि ह्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का हे पण बघायला पाहिजे ना.
0: बरोबर.
1: मग त्याच्यासाठी सगळ्या फिजिकल म्हणतो किंवा सायकोलॉजिकल चाचण्या करूनच आपण पूर्ण त्याच्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट करू शकतो. तर मोबाईल हे उत्तम वरदान आहे, ते आपल्याला वापरायलाच पाहिजे. फक्त मोबाईलचा दुरुपयोग टाळायला पाहिजे आणि टाळण्यासाठी तुम्हाला मदत घ्यायला पाहिजे. आणि ह्याच्यामुळे तुम्ही तुमचं पाल्य खरोखरच एक सुजाण नागरिक बनतील आपल्या भारताचे आणि खरोखरच भारत पुढे घेऊन जातील.
0: बरोबर. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितलास, पण फक्त या सगळ्याचा उपाय मुलांवरतीच करायला हवा की पालकांवरती पण काय व्हायला हवा?
1: हा, जसं म्हटलं तसं आदर्श आपण देतो ना, रोल मॉडेल देतो. तर फक्त मुलांच्या हातातनं फोन काढून घेऊन आपण वापरणं ही त्याची ट्रीटमेंट नाहीये. आपणही आपल्याला चौकट घालून घ्यायला पाहिजे की आपण मोबाईल फोन कसा वापरणार. तर त्याबद्दल आपण परत सविस्तर कधीतरी बोलूया की मोठ्या माणसांनी मोबाईलचा वापर चांगला कसा करून घ्यायचा, म्हणजे दुरुपयोग टाळून दुष्परिणाम टाळून मोबाईलचा उपयोग कसा करून घ्यायचा. कारण खूपसे लोक काय करतात माहितीये, मोबाईलमध्ये ज्या नको त्या गोष्टी असतात त्याच करतात, पण त्याच्यातून ज्या मिळणाऱ्या गोष्टी आहेत, जसं की आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोललो की आपण बिलं देऊ शकतो, आपण मॅप्स बघू शकतो, आपण याद्या करू शकतो, आपण माहिती संग्रहित करू शकतो, हो ना, आपण जुन्या लोकांशी भेटू शकतो. हा जो प्रकार आहे, अनेक वर्षापासून आता कुठेतरी शाळा झालेली असतं, आपण कुठेतरी कॉलेज झालेलं असतं, मित्रमैत्रिणी आपल्याला भेटत नसतात, फेसबुक ग्रुपवरनं आपल्याला त्यांच्याशी संवाद साधता येतो, पण एकदा तुम्हाला कनेक्शन मिळाल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी फिजिकल म्हणजे स्वतः जाऊन संवाद साधायला पाहिजे, की त्याच्यातला आनंद वेगळाच आहे तुम्हाला मिळणार. हे फक्त माध्यम आहे, ही मदत करणारी गोष्ट आहे. तर पालकांच्या बाबतीत आपण काय करायचं याचं तर सविस्तर परत बोलणारच आहोत, पण छोट्या मुलांच्या बाबतीत एक लक्षात घ्या की मेंदूची वाढ जर आपल्या मुलाची कमी झाली किंवा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट कमी झाली किंवा त्याला पहिल्यापासून एक प्रकारचं व्यसन लागलं, तर त्याचं भवितव्य हे अंधारमय आहे. ह्याचा प्रत्येक पालकाने आज विचार करायला पाहिजे. मोबाईल उचलून बाळाच्या हातात देताना मी नेमकं काय करतोय, एक 10-2 सेकंद थांबा, हे करतोय हे मी बरोबर करतोय का, ह्याचा विचार करा आणि नंतर मग ॲक्शन घ्या. इतकं सगळं केलं तर तुम्ही आणि तुमची मुलं खूप आनंदी आणि उत्साही आणि हुशार आणि कर्तृत्ववान राहतील आणि भरभराट होईल सगळ्यांचे.
0: मग हे जे बदल आपल्याला घडवून आणायचे आहेत, हे घडवून आणत असताना काही अडचणी येऊ शकतात का यामध्ये?
1: अडचणी येणार. पहिली गोष्ट म्हणजे मुलं ऐकणार नाही, त्याला त्रास होणार. मग त्रास होण्यासाठी आपण त्याचा त्रास कमी कसा करू हे बघायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आता हे कसं झालं, जनरल प्रत्येकाचं त्रास कमी करण्याचं तंत्रमंत्र वेगळं येणार, वयाप्रमाणे वेगळं येणार. अगदी छोट्या बाळाला आपण वेगळं करू शकतो, त्याला उचलून बाहेर काहीतरी दाखवून म्हणा किंवा आपण बोलून आपण करू शकतो. 3-4 वर्षाच्या मुलाला आपण दुसरी ऍक्टिव्हिटी शिकवू शकतो. पण हे कसं आहे, प्रत्येक मुलाच्या हुशारीवरती, त्याच्या स्टेजेसवरती किंवा त्याला व्यसन किती प्रमाणात आहे त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे. तर इथे इंडिव्हिज्युअलायझेशन पाहिजे, म्हणजे प्रत्येकाचे ते एक केस स्टडी करून त्यांना उत्तर द्यायला पाहिजे. पण सुरुवातीला आपण मध्ये जे बोललो ना की ते काय पंचसूत्री मी सांगितलेलं आहे तुम्हाला की फोन वापरू नका, देऊ नका, हे तर तुम्ही आज ह्या क्षणाला सुरू करू शकता. पण तुमचा जर प्रॉब्लेम मेजर आहे, मोठा आहे, तर नक्की तुम्ही आम्हाला भेटू शकता आणि आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ शकतो, सोडवून देऊ शकतो.
0: म्हणजे आजकाल काउन्सिलिंगची गरज पडेल इथपर्यंत वेळ आलेली आहे.
1: छोट्या मुलात तरी काउन्सिलिंगचीच गरज लागते मुलांना, पालकांना. पण मोठ्या मुलांच्यामध्ये फोन जर नाही मिळाला किंवा फोनची तक्रार आली तर अगदी स्वतःला कापून घेणं, हात कापून घेणं किंवा सुसाईड करू म्हणून धमकी देणं किंवा सुसाईड खरोखर करणं इथपर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत. तर ह्याच्यावरती आपल्या सुजाण पालकांनी काम करणं अत्यंत गरजेचं आहे.
0: आतापर्यंत आपण मोबाईलचं व्यसन आणि लहान मुलं या विषयावरती बोललो आणि या विषयावरती तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलात. अर्थात मोबाईल हा खूप युजफुल आहे पण तो आपण कसा वापरतो याच्यावरती सगळं डिपेंड आहे. तर तुम्ही जे मार्गदर्शन केलात त्या थोड्या टिप्स आहेत, त्या फॉलो केल्या तर तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवू शकता. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा का नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईलच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 KLE कनसूर. नमस्कार.
2: KLE विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय मतो आसपास.
0: वेणुधोनी 90.4 FM KLE कनसूर पे आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज.
3: The headlines. Prime Minister Narendra Modi says India's economic strength and policy dynamism is driving nation towards Vikasit Bharat. Calls upon Indian companies to aspire to lead the world. India backs UN resolution on equal area world map, reiterates Jammu and Kashmir and Ladakh must be depicted as per Indian official map as sovereignty and territorial integrity are non-negotiable. 10 people dead, several hospitalized after consuming suspected spurious liquor in Sagar district of Madhya Pradesh. Iran strikes 3 US tankers and vessels in Strait of Hormuz. Flood situation worsens in Bihar and Uttar Pradesh after heavy rainfall. IMD forecasts heavy rain over Haryana, Chandigarh, Punjab, Rajasthan and Uttar Pradesh. In China, Masters Badminton, Indian pair of Sattvik Sairaj Ranki Reddy and Chirag Shetty to take on Chinese pair in title clash this afternoon. Prime Minister Narendra Modi has called upon Indians to dream big and lead from the front, saying that if Indian talent can lead the world's top companies, Indian enterprises can also lead the world. Mr. Modi made these remarks while addressing the gathering at the centenary celebrations of Shriram College of Commerce, SRCC, in New Delhi. Encouraging the ambitious spirit of the 21st century youth, the Prime Minister celebrated their drive to build unicorns, innovate in drone technology and create cutting-edge AI solutions.
4: हम गर्व से कहते हैं कि आज भारतीय दुनिया की टॉप कंपनीज को लीड कर रहे हैं. अगर भारतीय दुनिया की टॉप कंपनियों को लीड कर रहे हैं तो भारतीयों की बनाई कंपनियां दुनिया को क्यों लीड ना करें.
3: The Prime Minister also highlighted that the world now praises India's policy dynamism and its status as the fastest growing major economy. He asserted that achieving a 7.8% quarterly growth amid the West Asia war and global trade hurdles demonstrates India's intrinsic capability.
4: जो दुनिया तब भारत में पॉलिसी पैरालिसिस से चिंतित थी वो दुनिया आज भारत के पॉलिसी डायनामिज्म की चर्चा कर रही है. तब दुनिया भारत को फ्रेजाइल फाइव बता रही थी, आज दुनिया भारत को फास्टेस्ट ग्रोइंग मेजर इकोनॉमी बनते हुए देख रही है. अभी हफ्ते भर में ही भारत की इकोनॉमी को लेकर कई सारी पॉजिटिव खबरें आई. 7.8% क्वार्टरली ग्रोथ ने देश का जोश बढ़ाया है.
3: The Prime Minister also celebrated the success of the Make in India initiative in transforming the nation from a massive importer to a leading exporter. During his address, he shared that smartphone exports now exceed 2.5 lakh crore rupees, while domestic defense production has hit an all-time high of nearly 2 lakh crore rupees. Mr. Modi also noted that the defense exports, which were just 600 to 700 crore rupees in 2013-14, has reached 40,000 crore rupees now. Mr. Modi also highlighted India's unprecedented speed in infrastructure development and policy execution, with projects that earlier took decades now being completed in just a few years. He said rapid electrification of the railway network and a growing number of free trade agreements are opening up new opportunities for the youth of the country.
4: भारत की नीति निर्णयों में आई ये गति दुनिया के बाकी देश भी देख रहे हैं, समझ रहे हैं, इसलिए वो भारत के साथ अपनी पार्टनरशिप बढ़ा रहे हैं। बीते दशक में करीब 40 देशों के साथ व्यापार समझौते हुए हैं, फ्री ट्रेड एग्रीमेंट हुए हैं। इसे लेदर हो, टेक्सटाइल हो, फ्रूट हो, वेजिटेबल हो, हमारा प्रोसेस्ड फूड हो, श्रिम्प हो, ऐसी हर चीज के लिए नए नए बाजार खुल रहे हैं। ये भारत के नौजवानों के लिए अवसरों का नया आसमान बन रहा है।
3: The External Affairs Ministry responded to the UN General Assembly resolution on Equal Area World Map. Spokesperson of the Ministry of External Affairs, Ranthir Jaiswal, said that India has voted in favor of the United Nations General Assembly resolution on Equal Area Cartographic Representation. Mr. Jaiswal further added that India's sovereign territory, including the Union Territories of Jammu and Kashmir and Ladakh, must be depicted in accordance with India's official map. He also clarified that any inaccurate or misleading depiction is unacceptable. He said the government's position on India's sovereignty and territorial integrity is clear, consistent and non-negotiable. Mr. Jaiswal said that the UN General Assembly adopted a resolution titled Correct the Map, Rebalancing Global Cartographic Representation and Promoting Equitable Representation of the World's Regions, particularly Africa, on the 4th of this month. He said the purpose of this is to encourage the use of equal area map projections that preserve the relative sizes of continental land masses. The spokesperson said India voted in favor of the resolution and also made an explanation of vote, stressing on the underlying principle of promoting equal area cartographic representation. He highlighted that the resolution does not constitute endorsement of any specific map, projection or depiction of national boundaries. Preparations are underway in New Delhi for the upcoming BRICS Summit 2026 to be held at Bharat Mandapam on the 12th and 13th of this month. As part of the security preparations, Delhi Police has conducted motor cavalcade rehearsals and reviewed security arrangements in the national capital this morning. In view of these rehearsals, traffic diversions and regulated movement were in place at 22 locations in the city. Here's a report.
5: Security arrangements have also been strengthened in the NDMC area. According to the Delhi Police, security measures along the Yamuna River have also been reviewed. Police said a vigilant watch will be maintained from the Purana Killa as part of the security arrangements. Meanwhile, ahead of the summit, the New Delhi Municipal Council is undertaking beautification and streetscape improvement works across major areas of New Delhi. The works include road repairs, refreshed curbs, clearly marked zebra crossing, upgraded footpaths, thematic paintings and improvements to public spaces. The civic measures are aimed at improving the overall appearance and infrastructure of the national capital ahead of the international summit. The 18th BRICS summit will bring together leaders of BRICS member and partner countries, outreach countries and heads of international organizations. With Samarth Saklan Akhtar for Akashvani News, Delhi.
3: 10 people have been confirmed dead after allegedly drinking suspected spurious and illegal liquor in Sagar district of Madhya Pradesh. Sagar collector Pratibha Pal confirmed the deaths. Around 35 people were brought to hospitals. Some of them are still in serious condition. Serious patients have been shifted to Bundelkhand Medical College and Sagar District Hospital. The case is reported from Nauroja and Ghughra Khud villages under Banda police station area. According to the collector, the first information was received at around 4:30 a.m. yesterday. Screening has now started in the affected villages. People who consume the liquor are also being checked. The collector said that initial findings from 2 to 3 post-mortem suggests possible consumption of methyl alcohol. Some people have been taken into custody for questioning. The administration has ordered some liquor shops in the area to be sealed as a precaution and their liquor samples to be collected. Chief Minister Dr. Mohan Yadav said he has directed the minister in charge and officials to immediately investigate into the matter. BJP Rajya Sabha MP Dinesh Sharma has been appointed Lieutenant Governor of Andaman and Nicobar Islands. Dr. Sharma will succeed Admiral D.K. Joshi, retired, who took over as the Lieutenant Governor of Andaman and Nicobar Islands on October 8, 2017. Dr. Sharma, 62, earlier served as Deputy Chief Minister of Uttar Pradesh. This is Akashwani giving you the news.
6: Stay in the know wherever you are. Follow us on X and Threads at AIR News Alerts.
3: Union Minister of State for Science and Technology and Earth Sciences, Dr. Jitendra Singh, has called for stronger collaboration between government research institutions, industry and startups. He said collaborations are required to accelerate innovation and ensure that scientific research reaches the market and benefits citizens. Addressing the inaugural session of the two-day RISE conclave in Kolkata today, Dr. Singh said the government has opened up several strategic scientific sectors, including space and atomic energy, for greater private sector participation. Union Home Minister Amit Shah is in Goa on a three-day visit. He arrived in the state last night. More details from our correspondent.
7: Mr. Amit Shah today chaired a review meeting on issues related to Goa, along with Chief Minister Dr. Pramod Sawant. He is scheduled to interact with the media shortly, followed by the inauguration of BJP's newly constructed state office Atal Bhavan. Mr. Shah will also meet the party's state core committee during the day. Tomorrow, September 7th, he will attend the 28th Western Zonal Council meeting and present the President's police colour to Goa Police. Nikhil Upadhyay, Akashwadi News, Parji.
3: The U.S.-Iran conflict has seen a fresh escalation around the Strait of Hormuz this week, with both sides carrying out attacks on vessels in and around the Strait of Hormuz. In the latest developments yesterday, U.S. CENTCOM said that they disabled 3 Iranian oil tankers. IRG

केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: mp3marathi.com
1: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
2: पहिले अंदाज हुबळी मध्ये नवीन व युवा उद्योजक स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365. कल्पनेपासून कंपनी पर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि देशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी, KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

0: मिळाली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सरवरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते. कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380506483.

0: ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ. ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145 03 ಹಾಗೂ 8123871607.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: गेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केएलई नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केएलई विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380506483.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
2: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831-244-444, एक्सटेन्शन 4327.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056488.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।